मन कोए। पंच परवान पंच प्रधान पंचे पामे दरगे मान पंचे सोहे दर्रा जान पंचा का गुर एक ध्यान।

करे आनंद सच्चा मन सोए सच खंड वसै निरंकार कर कर वेखे नदर निहार तिथै खंड मंडल वरभंड जेको